अपना नाम दे हो, अपना नाम दे हो, अपना गुण गावा दिन रात, गुण गावा दिन रात, नानक चाओ ए हो, नानक चाओ ए हो, नानक

अंगीकार ओह करे तेरा सब ना गल्ला समरथ स्वामी कह नानक मन मेरे साचे साहिबा करता तेरा सब किश है सदा सिफत सलाहा तेरी नाम जिनके माने वसिया कह नानक सच्चे साहिब साचा नाम मेरा साचे नाम आधार मेरा कर शांत सुख मन आए वसिया सदा कुर्बान कीता गुर विठो कह नानक सुन हो संत हो साचा नाम मेरा वाजे पंच शब्द कार सुपागे शब्द वाजे पंच दूत तुद वास कीते

जिनके अंतरे वसिया मेरा हारे हारे, तिनके सब रोग गवाए, ते मुक्त पए जिन